0: MBC-च्या घड्याळात आता दुपारचे ठीक 12:30 वाजले आहेत.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग.
0: माझ्या विनम्र नमस्कार. करार झाल्याप्रमाणे आज पुनश्च आमची प्रेमळ भेट होत आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून. तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात अगदी मनापासून मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते या दुपारी. यावेळी तुम्ही जेवण घेत असलात तर शुभ आहार. स्वर तरंग कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्याल अशी मी आशा करते. तर प्रस्तावने दिलं न लावता त्वरित आरंभ करीत आहोत या गौर गणेश भक्ती गाण्याने आपला स्वर तरंग कार्यक्रम.

श्रावणात घनलीला बरसला. सुरचंद्रिका अनुराधा पौडवाळ यांच्या सुरीला वाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत हे सुंदर प्रेमगीत. हृदयातून साद घालीन मी आपली आवर या गीतसंग्रहातून घेतलेले हे सुंदर प्रेमगीत आहे अनुराधा पौडवाळ व सुरेश वाडकरांच्या सुमधुर आवाजात. आणि रसिक हो, मी तुम्हाला कळू इच्छिते की हे सुंदर प्रेमगीत सजलेले आहेत विलास जोगलेकरांच्या शोभनीय संगीताने.

Suna ni suna vni wasahagai kan chagazat la suna sunya chanarel deryala vahu sunya chanarel deryala ya madhur koliganyan inter pahata pahata swartarang karikram macha shivat paryant resiko ho amhi pochlu ahot tarya karikram machi sangata amhi ya pudhil ganyane karita hot paramayikar wasahagai kan chasu swarat आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आज आपला हा कार्यक्रम इथेच संपत आहे. या कार्यक्रमानंतर तुम्ही ऐकू शकाल तमिळ कार्यक्रम आर एस सिकंदन यांच्या प्रस्तुतीवरून. तेव्हा इतर कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या आणि आम्हाला इथे चुनमती द्या. शुभ दिन व नमस्कार.

0: This is Radio Marches.
1: 您好
2: ，Assalamualaikum.
3: Welcome to Mauritius.
4: Namaskar.
5: Shodharandiriki hrudaya purvaka namaskaram.
6: Ungal anaivarukkum vanakkam.
7: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
8: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा.
9: नमस्कार श्रोत्यांनो, शिरीसोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीतानं.

श्रोतनु याक्षणी या संगीतमय प्रवासात जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनु याक्षणी ऐकूया केवल बलांजे यांचे सुमधुर आवाजात पुढचे गाणं. याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत राहा शिडी सोबत. रजनीगंधा कार्यक्रम चालू आहे.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.